0: तुमको भाभी
1: दिव्किन मस्तियाँ तुम्पन असवा जान तो चांच चुविता नोलारेक ओच फितेन रामे कुरियांग अच्छकमितोव मारनी फोक फरिंग अति फोक चेक फाम नाचकराज नस्कराज नारेक के तफ्रेक चंग अतिन फोक फोच जुगन सेक फोच मेना मेंच उन लोकन सेक कचिवो फाफा फो त्याक वनो त्याक विस त्याक मलोंग अचिक कलोन त्यावा कुनियाफा वेलुन तंग अतिन फंगंप्यांग नंदालं फियावानं हस्तोक नचिंबा आल चिस मानंगन आम फो चारन मिफंगंप ओहच नमा फिसंग स्ना बारबा फो जेच में सुबिक माई फंतंबा अगजे मनं बदलावा चिमिंजान तोहच वेलुन तंग अतिन फ्रेसंक्यांग फित्याताकाल फित्याकन फंकत्यावंग न तो ओफंग फोजे मकोल चेंग मलागास मानं कास चंग चिम से वाचका से चमालें क्या लोफंग मंदों चाचे मेरे हरे फो गास तो बे जाजा गास तेरा गास फो ओचुन मेन कर ना आचुजान तम राजंबे नि आज नुवान कुला कंग तन नंगियन चार गास चार फर नि कांत की तंजा म्याक अंब फंता को नंच फतन नि पुरो की गास सिकार अरो वक चावोच चिफो फे फंगा तिफो कंदोस कम नंगा से चतन जाजक के न मलाजमेंट ओच साइंग चिमांग मंदों चाचा मरे हरे फो जातो चिमेंग चकाराजक
2: Narirariran sasany fotony ny sasany tsy mafantatra ny lanjany dia lanjalanja ny foko impitina matika ny lailako magneky fô mavaisatra ny fitiavako ananjy ke tiako za tiako anao tiako zareo dia tiako atsika satria raha ny anatra dia ny fifankatiavana sy fanajagna ny fihavanagna mampiavaka atsika ke tiako mahita gasy mizaratsika agnatin'ny hafaliagna maravoravo mahita soroka milanja tongotry mamindra miaraka agnatin'ny fahoriagna ke tsariako ma agasy ana na dia amin'ny hafa aza gasy midika fery mamaignatra tsy mety sitragna gasy asandrato ny ampelatagnina fa raha kolontsaigna tsika tsy tokony indraka gasy aza magneky andevozin'ny vola fa ny vola tsy mampiavagna fa mampiparitaka e gasy toagna amin'nyorombato ny fombatsika fa aza totao fapasika fa mitadiny verany eka mana iragna aza mbidiny tanindrazagna taninao fa lasa tsisy levegna na nytaranaka e ovao rano balany favalinao mba tsy hanimba ny hasagna tokony anaranaka e aza matahotra fa zagnahary ninao ko tsy hagnampy anao ny magnitry ndrignany hafa e aza miagnatra karazagna mandomatratra mirey afa gasy iakale
0: sotra tompoko lahy sotra tompoko vavy